फेरि दलबत माने उहारोसा हमु बजारिन वला तिमनी ब्रिंदार रोजे धाम के चुजन जिबेर ते ओंबारिया नमुसे दिन कतल कर गेले के चुजन जिबेन बंदोरा विशेरी ताइबे तो करेश्ता दबेन कुर्बाने बुयरिन फाइले वन दियर हनेक दिन कुछ दिन و هنگشی مجبوری خود کشت.